गावा को विद्या विखम विचार गावा को साज करे तन खेहे गावा को जीले फिर देहे गावा को जापै दिसै दूर गावा को वेखे हादरा हदूर कथना कथी न आवा तोट काथ काथ कथी कोटि कोट कोट दिंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राह नानक विगसै विप्रवाह साचा साहिब साच नाए भाख्या भाओ अपार